0: गोपाल जी, इस गाने को आपको सिखाने में हमें सहायता करने के लिए जयराम मास्टर जी भी आए हुए हैं।
1: नमस्ते मास्टर जी।
2: नमस्ते।
0: अभी एक गाना का शब्द मैं आपको बोलूंगा, ठीक तरह सुनकर अच्छी तरह लिख लीजिएगा ना। ओ चेलुविन मुद्दिन मक्कले, फिर भी चेलुविन मुद्दिन मक्कले, ये तीनों शब्द दो दफा आ रही है। ओ चेलुविन मुद्दिन मक्कले, चेलुविन मुद्दिन मक्कले, मने मनेय अंगळदे अरळिरुव हूवुगळे, मने मनेय अंगळदे अरळिरुव हूवुगळे, नाळे दिन नाडिदनु नडेसुवरु नीवुगळे, नाळे दिन ನಾಡಿದನು ನಡೆಸುವರು ನೀವುಗಳೇ. ಓ ಚೆಲುವಿನ ಆ ಮುದ್ದಿನ, ಚೆಲುವಿನ ಮುದ್ದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಮಕ್ಕಳೇ. ಏ ಅಸ್ತಾಯಿಯ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಪಲ್ಲವಿ ಬೋಲ್ತೇನೆ. अभी पहला जो अंतरा या चरणम है उसका शब्द मैं अभी बोलूंगा। तंदे ताई हेली परीदी नडेयलु बेकु, तंदे ताई हेली परीदी नडेयलु बेकु, सालय गुरुगलु कलिसित पाठ ಕಲಿಯಲು ಬೇಕು, ಶಾಲೆಯ ಗುರುಗಳು ಕಲಿಸಿದ ಪಾಠ ಕಲಿಯಲು ಬೇಕು, ದೊಡ್ಡವರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಗೌರವ ತೋರಲು ಬೇಕು, ದೊಡ್ಡವರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಗೌರವ ತೋರಲು ಬೇಕು, ನಡೆನುಡಿಯಲ್ಲಿ ಸತ್ಯವ ಎಂದು ಪಾಲಿಸಬೇಕು, ತಿರುವಿ ಸತ್ಯವ ಎಂದು ಪಾಲಿಸಬೇಕು, ನಡೆನುಡಿಯಲ್ಲಿ ಸತ್ಯವ ಎಂದು ಪಾಲಿಸಬೇಕು, ಸತ್ಯವ ಎಂದು ಪಾಲಿಸಬೇಕು. ಊ ಚೆಲುವಿನ ಆ ಮುದ್ದಿನ, ಚೆಲುವಿನ ಮುದ್ದಿನ ಮಕ್ಕಳೇ ಮಕ್ಕಳೇ. दूसरा अंतर या दूसरा चरण, स्नेहिदरल्ली प्रीतिय तोरी सोदर भावते नोडी, स्नेहिदरल्ली प्रीतिय तोरी सोदर भावते नोडी, सोमारी आगदे कोट्टिह केलसव तप्पदे माडी, ಸೋಮಾರಿಯಾಗದೆ ಕೊಟ್ಟಿಹ ಕೆಲಸವ ತಪ್ಪದೆ ಮಾಡಿ, ಯಾರೇ ಆಗಲಿ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದರೆ ಸಹಾಯ ಹಸ್ತವ ನೀಡಿ, ಯಾರೇ ಆಗಲಿ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದರೆ ಸಹಾಯ ಹಸ್ತವ ನೀಡಿ, ಬೇಗವ ತೊರೆದು ಬಾಳಿರಿ ಎಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಕೂಡಿ, ಫಿರ್ ಆಖರಿ ತೀನ್ ಶಬ್ದ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಕೂಡಿ, ಬೇಗವ ತೊರೆದು ಬಾಳಿರಿ ಎಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಗೂಡಿ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಗೂಡಿ, ಫಿರ್ ಆಸ್ತಾಯಿ